0: ಬೇಕಾಗ್ಯವನ. ಅಬ ಯೇಸು ಪೀಟರ್ ಗದ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಕುರ್ಸಿ ಟೇಬಲ್ ಸಾಥೈ ತಾಮಾ ಪಿತಲ್ ಚರಿ ಸಿಲಾಬರ್ ಸ್ಟೀಲ್ ಕಾ ಭಾಡಾ ಭಾಡಾ ವ್ಯವಸಾಯ ಗರಂ ಕಿ ಜೈ ಲಾಗ್ಯಾ ಛ ತರ ಯೋ ಸಾಮಾನ್ ದಿನ ಕಾಠ್ಮಂಡೌ ಜಾನೆ ದುಃಖಲೆ ಗದಾ ಟ ಡಿಕ್ಕೈ ಲಾಛ ಹೋ ಮಲೈ ಚ
1: ತಿಮಿಲೆ ಒನಕೋ ವ್ಯವಸಾಯ ಕಲಾಗಿ ಸಾಮಾನ್ ಲೀನ ಜಾನೆ ಕುಡಾಕೋ ಚಿಂತೆ ನಗರ ನಾ ಡೋಲ್ಖಾಮ ಬಿಸೌ ವರ್ಷ ಪುರಾಣ ಏಕ ಮಾತ್ರ ಡೀಲರ್ ಗೀತಾಶ್ರೀ ಸ್ಟೋರ್ ಚರಿಕೋಟ್ ಮೈ ಛಂಡೈ ಛಾನೆ ಜಸ್ಲೆ 10 ವರ್ಷ ವಾರಂಟಿ ಭಯಕಾ ಸಾಮಾನ್ ನ್ಯಾಸ್ ಸಾಥೈ ನೇಪಾಲ ಕಾ ಸಬೈ ಭಂಡಾ ಪುರಾಣ ತ್ರಿವೇಣಿ ಕಂಪನಿ ಡಲ್ಫಿನ್ ಕಾ 5 ವರ್ಷ ವಾರಂಟಿ ಭಯಕಾ ಆಕರ್ಷಕ ಮಾಡೆಲ್ ಕಾ ಕುರ್ಸಿ ಟೇಬಲ್ ಎಸ್ಪಿಎಲ್ ಕಾ ಸಬೈ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಕಾ ಬಾಟಾ ಬಾಲ್ಟಿನ್ ಲಗಾಯ ಭಾಡಾ ಸುಭದ ಮೂಲ್ಯ ಉಪಲಬ್ಧ ಗರಾಉಛ ನಿ
0: ಮೈನೀ ಗೀತಾಶ್ರೀ ಸ್ಟೋರ್ ಎಟಾ ಧಾಪಾ ಬಾಜೆಕು ವರ್ಷಂ ಪುರಾಣ ಪಸಲ್ ಹೋಯ್ನ ರ
1: ಪುರಾಣ ವಿಶ್ವಾಸಿಲೋ ಧಾಪಾ ಬಾಜೆಕು ಗೀತಾಶ್ರೀ ಸ್ಟೋರ್ ಜಾ ಭಾಡಾ ವ್ಯವಸಾಯ ಗರ್ನಕಲಾಗಿ ಚಾಹಿನೆ ಸಂಪೂರ್ಣ ಸಾಮಗ್ರಿ ಕಂಪನಿಕ ಮೂಲ್ಯ ಪಾಯಿಂಚ ಕೆ ಅನಿ ಅರ್ಕೋ ಕುರಾ ಪಹಿಲ ಧಾಪಾ ಬಾಜೆಲೆ ಚಲಾಉಂದೈ ಆಯೆಕೋ ತ್ಯೋ ಪಸಲ್ ಅಹಿಲೆ ತೈ ಉನ್ಕೈ ಛೋರಾಲೆ ಚಲಾಉಂದೈ ಆಯೆಕೋ ಛ ನಿ ತ್ಯೋ ತ ಡೋಲ್ಖಾಕೋ ಲಾಗಿ ಏಕ ಮಾತ್ರ ಡೀಲರ್ ಹೋ ಕೆ ತ್ಯಸೋ ಬಾರೆ ಕಸೋ ಹೋಲಾ
2: ಹಮ್ರಾ ಸೇವಾ ತಥಾ ಸುವಿಧಾಹರು तामा, पीतल, जरेस, स्टील, फलाम, प्लास्टिक, फाइबर का झोला, कालो ड्रम, कड़ा डेक्ची तथा माटा का भाड़ा कंपनी के मूल्य में पाइन
3: त्यस्तै ग्यास बेच्न चाहनु हुने विक्रेताहरूले पनि सम्पर्क राख्न सक्नुहुन्छ। साथै इलेक्ट्रिक सामानको शोरूम खोलिएको हुँदा फ्रिज, वासिङ मेसिन, टीभी, पानी तताउने सोलरको खरिदमा अचार बनाउने मिक्सर सितैमा पाउनुहोस्। पैसा जोगाउनुहोस्। यस गीताश्री स्टोरबाट पुराना भाँडा ल्याउनुहोस्, नयाँ भाँडा लानुहोस्। कृषि गर्नेलाई ग्यारेन्टीका साथ टनल त्रिपाल पनि पाइन्छ। समूहको लागि चाहिने सामान साथै टेन्ट पनि उपलब्ध छ।
2: फलाम र माटोबाट बनेका भाँडा ग्यासको डिलर पनि रहेको छ। साथै कुकर, राइस कुकर, चुलो, मिक्सर ग्राइन्डर आदि सामानहरू सुपथ मूल्यमा पाइन्छ।
3: प्रोप्राइटर चरिकोटका लागि भीमराज थापा, सम्पर्क नम्बर 98510 68595 र 0949421542। काठमाडौँ कागेश्वरी मनहरा 9 गोठाटारका लागि श्रीराम थापा, सम्पर्क नम्बर 98510 68590।
4: सामुदायिक पहुँचका लागि संचार रेडियो सैलुङ, सामुदायिक एफएम 92.7 मेगाहर्ज।